0: ಮಹಾಂತ ತೇನಮೋ ಭಾವ್ಯಂತವತ್ ಧನ್ಮನೆ ಮಾನೋ ಮಹಾಂತಮತು ಮಾನೋ ಅರ್ಹತಂ ಮಾನೋ ಶಂದಮತು ಮಾನೋ ಕ್ಷಿತಂ ಮಾನೋಪದೇಹೇ ವಿತರಂಮೋತ ಮಾತರಂ ಮಾನಃ ಪ್ರಿಯ ಸನ್ವೋರ್ದ್ರೀರಿಕಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನಯೇ ಮಾನ ಆಯುಕೆ ಮಾನೋ ಗೋಕುಮಾನೋ ಅಶ್ವೇಫುರೀರಿಕಃ ಮಾನೋ ವೀರಾನುಗ್ರಹಾವಿನೋಬದೀರ್ಹವಿತ್ವಂತಃ ಸರಮಿತ್ವಾ ಹವಾಮಹೇ ನಮಃ ಶಂಭವಾಯ ಚ ಮಯೋಭವಾಯ ಚ ನಮಃ ಶಂಕರಾಯ ಚ ಮಹೇಶ್ವರಾಯ ಚ ನಮಃ ಶಿವಾಯ ಚ ಶಿವಸರಾಯ ಚ ತೇಭ್ಯೋ ಪ್ರಾಚೀ ದಶ ದಕ್ಷಿಣಾ ದಶಪತಿಶೀರ್ದಶೋ ದೀಶೀರ್ದಶೋರ್ಧ್ವಾಹ ತೇಭ್ಯೋ ನಮೋ ಅಸ್ವತೇನೋ ಬಂತು ತೇನೋ ಮೃಳೆಯಂತೇಂಜಂದಿ ಪುಂಚಿಷ್ಟಮೇ ಕಾಂಜಂ ವೇದ್ಮಃ ಏಕಾಚಮೇ ದಶ ಚಮೇ ದಶ ಚಮೇ ಪಂಚ ಚಮೇ ಪಂಚ ಚಮೇ ಸಪ್ತ ಚಮೇ ಸಪ್ತ ಚಮೇ ನವ ಚಮ ನವ ಚಮ ಏಕಾದಶ ಚಮೇ ಏಕಾದಶ ಚಮೇ ತ್ರಯೋದಶ ಚಮೇ ತ್ರಯೋದಶ ಚಮೇ ಪಂಚದಶ ಚಮೇ ಪಂಚದಶ ಚಮೇ ಸಪ್ತದಶ ಚಮೇ ಸಪ್ತದಶ ಚಮೇ ನವದಶ ಚಮ ನವದಶ ಚಮ ಏಕ ವಿಭುಂಸತ ಚಮ ಏಕ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ತ್ರಯೋ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ತ್ರಯೋ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ಪಂಚ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ಪಂಚ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ಸಪ್ತ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ಸಪ್ತ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ನವ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ನವ ವಿಭುಂಸತ ಚಮೇ ಏಕ ತ್ರಿಭುಂಸ ಚಮೇ ಏಕ ತ್ರಿಭುಂಸ ಚಮೇ ತ್ರಯಸ್ ವಿಭುಂಸ ಚಮೇ ಇದನೇನ ಕಲ್ಪಂತಾಮ್ಮ ಚತುರ್ಥಶ್ರಮೇಷ್ಟೌಚಮೇಷ್ಟೌಚಮೇಷ್ಟೌಚಮೇದ್ವಾದಶ್ರಮೇದ್ವಾದಶ್ರಮೇ ಕೋಟಿಶ್ರಮೇ ಕೋಟಿಶ್ರಮೇ ಚತುರ್ವಾರಿಗುಂಶ್ರಮೇ ಚತುರ್ಚತುವಾರಿಗುಂಶ್ರಮೇ ಚತುರ್ಚತುವಾರಿಗುಂಶ್ರಮೇ ಚತುರ್ಚತುವಾರಿಗುಂಶ್ರಮೇ ಅಂತ್ಯಾಯನಾಯ ವಿಷ್ಣೋರಾಟಮಸು ವಿಷ್ಣೋ ಸುಪ್ತೇಸೋ ವಿಷ್ಣು ಸೂರಸು ವಿಷ್ಣು ಧುವೋಸಿ ವೈಷ್ಣೋಮಸು ವಿಷ್ಣುವೇತ್ವಾ ಅಗ್ರದೇವತಾ ಪಾತೋ ದೇವತಾ ಸೂರ್ಯೋ ದೇವತಾ ಚಂದ್ರಮಾ ದೇವತಾ ವಸವೋ ದೇವತಾ ರುದ್ರಾ ದೇವತಾ ಇತ್ಯಾ ದೇವತಾ ಮರುತೋ ದೇವತಾ ವಿಶ್ವೇ ದೇವಾ ದೇವತಾ ಬೃಹಸ್ಪತಿರ್ದೇವತೇಂದ್ರೋ ದೇವತಾ ವರುಣೋ वामदेवाय नमो, ज्येष्ठाय नमः, श्रेष्ठाय नमो, कालाय नमः, रुद्राय नमः, कल्पकर्णाय नमो, बलवकर्णाय नमो, बलाय नमः, प्रणवप्रमथनाय नमः, सर्वभूतदमनाय नमो, मनोन्मनाय नमः, अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो, घोरघोरतरेभ्यः, सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते, अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात्। ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपति ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोम् मा शिवो नामासु श्रीसस्ते पिता नमस्ते अस्तु मा महेपुंसी निवर्तनम्याद्युक्षेन्नाध्याय प्रदिनायराय श्लोकाय सुभजास्वाय सुवीर्याय विश्वानि देव सवितर्दुरितानि परासु भजन् तन्न आशुव द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोहृदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगुं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि ॐ मा सर्वेखां वा एकवेदानागुंसां सर्वेखामेन मयि तद्वेदानागुंसेना विखिञ्चति ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु भगवते साम्ब सदाशिवाय नमः। अमृताभिषेको सुसाम्ब सदाशिवाय नमः। सामने उंगली लगा करके बूढ़े बाबा को पूरा चढ़ा दें। नमः शंभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च भगवते साम्ब सदाशिवाय नमः। अमृताभिषेकोऽस्तु नमः पार्वतीपतये हर हर महादेव। शंभु भगवान का पुनः शुद्धोदक जल से स्नान। ॐ मा शुद्धवालः सर्वशुद्धवालो मणिबालस्थ अश्विनः श्वेतः श्वेताक्षोरुणस्थेर्धराय पतोपतये कर्णाजामा अवलिता रौद्रानभोरूपाः पार्जन्यः भक्ते सां सदाशिवाय नमः। शुद्धोदकेन स्नापयामि शुद्धोदकस्नानान्ते अश्विनीयं जलं समर्पयामि। पात्र भगवान के बैठाने उठाने वाला जो सिंहासन वगैरह है वो मंगवा लीजिए। तो हाँ
1: जब तक कुछ
0: सीधा
1: स्तोत्र
0: उसी
1: का,
0: में
1: जब तक कुछ स्तोत्र का।
0: ही। शुद्ध शुद्ध जल के बाद फिर तिलक इत्यादि और इत्र
1: सब
0: वगैरह
1: श्रृंगार कर,
0: लगाएंगे।
1: श्रृंगार करके बताता हूँ, जब तक कुछ ना कुछ स्तोत्र का।
0: त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं श्रीवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् शिवोर्मुक्षेयमामृतात्। त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पतिवेदनं उर्वारुकमिव बन्धनादितोमुक्षेयमामुतः। त्वामोखदेशोमो राजा बद्मान् युष्मादमुष्यत। अक्षन्नमी मदन्तजौव्रियाधूखतस्तौखतस्वानवोप्राणविष्टयामतिजोजान्विन्व्रते हरि भगवते साम सदाशिवाय नमः। हिरण्यगर्भः समावर्तताग्रे भूतसजातः पतिरेक आसीत् सदाधारपृथिवीन्द्यामुतेयमा तस्मै देवाय हविखाव्यधेम्ब। भगवते साम सदाशिवाय नमः। अहिरिव भोगैः पर्येति बाहुञ्जाया हेतिं परिबाधमानः। हस्तग्नो विश्वावायुनान् विद्मान् पुमान् पुमांसं परिपातु विश्वतः। नानापरमलृप्यां च समर्पयामि भगवते साम सदाशिवाय नमः। सर्वोपचारान् समर्पयामि नमस्करोमि। अथ द्वादशज्योतिर्लिङ्गस्मरणम्। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाला ओङ्कारममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च राकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीपटे हिमालये तु केदारं भुष्मेशं च शिवालये। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सातं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। भगवते साम सदाशिवाय नमः। द्वादशज्योतिर्लिङ्गस्मरणं। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिजन् त्रयायुधं त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यच्छिद्रैः कोमलैशुभैः शिवपूजां करिष्यामि। बिल्वपत्रं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे शुध्यन्ति सर्वपापेभ्यो। बिल्वपत्रं शिवार्पणम् शालिग्रामशिलामेकां मित्राणां जातुवर्पयेत् सोमयज्ञमहापुण्यं। बिल्वपत्रं शिवार्पणं दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्यामहादानं। बिल्वपत्रं शिवार्पणं लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयाच्छामि। बिल्वपत्रं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनं अघोरपापसंहारं। बिल्वपत्रं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय अग्रतो विष्णुरूपिणे मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतशिवरूपाय। बिल्वपत्रं शिवार्पणं बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठे शिवसन्निधौ सर्वपापविनिर्मुक्तः। बिल्वपत्रं शिवार्पणं भगवते सांब सदाशिवाय नमः। बिल्वपत्राणि समर्पयामि बिल्वपत्राभावे अक्षतां च समर्पयामि नमस्करोमि। एक बार पुनः न्यास कर लेंगे।
1: अब 1 मिनट,
0: श्रृंगार हो गया है।
1: श्रृंगार बाकी है, श्रृंगार बाकी है, अभी तो सिर्फ शुभ चल स्थूल है वो जो सो।
0: नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः
1: नमः
0: शिवाय
1: शिवाय ओम
0: ओम
1: नमः
0: नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय।
1: हमश

0: जय शिव जी भोलेनाथ शंकर महादेवाया
1: की जय।
2: We have a different stand today. No, no, it's a different stand. सदाशिव समारंभम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपराम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः Salutations to the cosmic self.
3: Pozdravení vesmírnému já.
2: Salutations to Srila Purjasita Pit Parampara.
3: Pozdravení Shri Alak Purijiho Paramparže.
2: My eternal pranams to our beloved Gurudev, His Holiness Vishwaguru Mahamandaleshwar Maheshwaranand Puriji.
3: Pozdravení našemu Gurudevovi.
2: Dobré ráno to all of you. Good morning to Om Namanayan to all the sannyasis and Hari Om to all who are watching through Swamiji TV.
3: Pozdravení všem sannyasinům a všem z vás, kteří se díváte na Swamiji TV.
2: I was